बजायो बीनरे, इजे बजायो बजायो बजायो बीनरे, हे मारो रे हे मारो रे रे दो।